0: सुकून का एहसास।
1: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो।
2: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ। एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी। पेमेंट लिंक भी भेजा है।
1: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट नहीं होता है। धोखेबाज नकली वेबसाइट, सैंक्शन लेटर्स और दस्तखत से लोगों को फंसाते हैं।
2: सच?
1: सीधा बैंक या वित्त संस्था में जाओ या सरकारी वेबसाइट से लोन अप्लाई करो। सतर्क रहें और ऑनलाइन ठगों से बचें।
2: समझ गया।
3: Volkswagen Virtus Nala Varshigam Akhrishikigan
4: Volkswagen Virtus Nodapam 1.3 lakhs rupa vare vilamadikkunna pratyeka anukoolyangalum
3: Phoenix Volkswagen Showroom Sandarshikku
5: Your Choice ശ്രോതാക്കൾ വാട്സാപ്പിലൂടെ ആവശ്യപ്പെട്ട ഗാനങ്ങൾ
6: ചേമഞ്ചേരിയിൽ നിന്നും നീതു ആവശ്യപ്പെട്ട ഗാനമാണ് യുവർ ചോയ്സിൽ അടുത്തതായി അനീം റസൂലും എന്ന ചിത്രത്തിനു വേണ്ടി ആൻഡ്രിയ ജെറമിയ ആലപിച്ചത്. അൻവർ അലിയുടെ വരികൾക്ക് സംഗീതമൊരുക്കിയിരിക്കുന്നു കെ.